0: California.
1: Extreme energy drink.
2: निकटमा दिदी बहिनी, यो हो रेडियो दिदी बहिनी 95 थोप्लो